0: ते सोमपया
1: बिसरते बिसरते नहीं बिसरते
0: आंग सांग उर्जाए बिसरते सोमपया
1: बिसरती बिसर